स्वागतचा ऐकोप्यानो कोंगनीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे कोंगनीनाथ कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिले गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लेंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात इडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

मुक लेंगेत साहित्यी लॉयड रेगो आणि रोशन क्रास्ता, संगीत विनिल वेगस, गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा, गीत चिंतनान येताय.